लिखा विचार गावे को साज करे तनखे गावे को जी लै फिर दे गावे को जापे दिसे दूर गावे को वेखे हादरा हदूर कथना कथी ना आवे तोट कथ कथ कथी कोटी कोट कोट देंदा दे लेंदे थक पाहे जुगा जुगंतर खाई खाए हुक्मी हुक्म चलाए राव नानक विकसै वे परवाह साचा साहेब साच नाही।

0: Rockies.co.uk, special offer holiday of a lifetime with amazing discount. 14 days Canadian Rockies and Alaska cruise in 2027. Book before the end of August and get 600 off. Or lose the discount. Call Sonatours now on 0208-951-0111.
1: September mahina ma hasyano double dhamako fari aavi rahyo chhe.
2: Tame bata purush ho to lagne kuvara ho chho.
3: E tame striyo amne ache ga purusho nam khota obovalu band karo.
1: Comedy king Nimesh Shah ane queen of comedy Mallika Shah laine aavi rahya chhe. Super hit Gujarati na हालो पटेल भाईनी जान मा हवे राइसलीफ पोटर्स बार इलफर्ड साउथ लंडन अने ल्यूटन मा टिकट्स अने वधु माहिती माटे आज ज कॉल करो मंजू ने ऑन 0793153427 नाटक नु नाम याद रखजो
4: हालो पटेल भाईनी जान मा
5: सरिता सबोवाल विथ योर वीकेंड क्लासिक्स